0: नुपे
1: नमस्तंग पे के नमस्तंग लेके
2: नमस्तंग काय नमस्तंग जाय
1: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
1: नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग
0: नमस्तंग नामं नमस्तंग धामं
1: नमस्तंग जीते नमस्तंग पीते
0: नमस्तंग

0: वंदे
1: नमस्तं नसाके नमस्तं निर्वाके
0: नमस्तं रीमे नमस्तं करीमे
1: नमस्तं अनंते नमस्तं महंते
0: नमस्तं रागे नमस्तं स्वागे।